ngasigi good evening manipur gi anisuba sms thengna jari ba si phone me sei khanbi rakpani khanbi rakli ba murup singh di thamoi bandegi maibam omila gari degi thiam chandni amadi radio gi ningshiraba murup punamaka tamina jegi haiduna ibirakpani marumasina nimidang wairam pung taruk minit ni phu marida chap chapa message se yohol aba matung da good evening manipur hojin raba matung isai ese khalak laroi dra khanna tarit kaminit yang khai ma thoida muk yohon birak pani hanjin hanjin na message thajin birak tra basu ekhoina message se phone ase phaksa bada thengna ja ba message tu makhai di ekhoi dum mayam gi damakta isai thogol tongna ba hone jeri khanbirak lebi isai se film perloi gi meri film de gi khanbirak pani कुंज बिहारी की नायतुम खोंजेल द महेंद्र वांखिम चाना सैरंग बमदी ओ गितना सैरंग बिषयनी पकचदुना नोंगनमु मेसेस थाजन बिरकपा मरुप सिंह सोंगिदमक मेसेस ससी लखचदुना इसै खदोल तोंगनाबा सेम साबे लइजरी इसै खदोल तोंगजरी नमायने तामिनासी